कोंगणीकुगळेच्या उतरांचे एपॉद आयकला सबारने दर्या वेळार बसून रूपने पिंतरावचे चिंतून बोगना सन्या राती उतरावचे दुकानी रडचे एक सूर्य चिंतपाचे हे सेंटिमेंट आळपॉड आता प्रसाद जाता.

0: उजवाडा चला ते न तुटिल्ल्या वेळार काळो कसो स्वास दिताकय. जिणी काडचे सोपण सयत कश्ट म्हणटना वडा पोंदा शेज मुची मोगरे कळ्यांची वळता ह्या पोतांत.
1: ओडा पोंदा शेज मुजी

0: ஓசோனாச சமுதாய சொத்தோட சாரங் எக்ஷன் 7.8 மெகா சீசோனாசா ருங்ருங் கால்ச்சினி யாதி சச்சா கும்னி பிரசராக சுருமாங் தும்கா சுவாகத்த சுருவே மனேஸ்து பிரேம் குமார் ஹச்சதாவுனோ சண்டேல சடாக் முள்ளி முட் விகானி ஐக்கோத்தியா
1: சண்டேல சடாக் முஜி கால்பனி கத்தா त्याकाक जारे हम उतरायता है त्या संजय मकती कानी संपदा का पवित करूंगा सुन नशीबान कामाग आज विराम मिलने लायन तो वेल खानी बुरुम चांग हमें उपयोग केल साधारण तीर मांडुर हरले ली कतर प्रवीण नवचा तरनाट्य के डांस क्लब बंद प्रिया नवचा सिलिए जी उलोगत तंसो मोगा मेले सुगम जाऊंचे गडी पावताना घरच्यांक खबर न तरुणांची भावना फार किल्ली ओडिला तांच्या कुशेक आडवोच नसता काजारी बांधान एकवट लावची आलोचन करतात ते एके राती प्रवीण प्रियाच्या घरच्या लागी विसारून फट्टान क्लब्बा कापून वरता आमसोरी स्वभावचो वेटर सोड्याच्यो दोन बोटली प्रिया मुखार दवरतना त्यो एकामेका बोरान आपटाल्ल्यान फुटतात बोटलीची गोंजू प्रियाच्या गळ्याक लागून श्वास घेवनची नळी विबाद जाताना ते थंयसरच अंतरता प्रवीणाक मात्र कपलाक ल्हान सुगाय जाता ही खबर प्रियाच्या ओडिलांक पावतना ती प्रवीणाक शिरपता हे विशीं प्रवीण देदेस्पोर जावन आपली अंत्य करून घेता देदेस्पोर जाल्ल्या प्रवीणाची स्थिती ताची भावना सुरस शैलेन मोरून काणी दनपारा नंतर अखेर घरी येत म्हणून चिंतून हांव वेरंडार येवन बसलो बुंबई कालिना लागी नव्यास एका बिल्डिंगांत पयल्या माळयेर दोन रुमांचे घर आमचे तांतूंत म्हजी आवय बाप भयण सुमिता सुमार 1.5 वर्सां हांव जियेत हांव लक्षिल्ल्या सांताक्रूज विमान निलदानाक मोटार मेकॅनिकाचें काम करतना सुमिता कलिनाच्या हायस्कुलांत 10वेंत शिकताले प्रेमी त्या बिल्डिंगाच्या दुसऱ्या माळयेर नव्या कुटुंबान वस्ती आरंभल्यानी आमच्या बिल्डिंगाच्या मुखल्या कुशीक आसच्या बिल्डिंगाक दाखोवन म्हणाले सुमिता ते आज घरा सासले कोण सकड आसात म्हज्या दृश्टीक एके सलयेची आवश्यकता आसली जाल्ल्यान आमी विचारला एक दादलो एकली बायल एकली 18 वर्सांची सली आनी दोग 8-9 वर्सांचे भुरगे भौशा त्या सलयेचे भाऊ जाय जाय सुमितान देखलेले वर्णी तरुण सली म्हणटना तरण्या सल्यांच्या तोंडांक लाळ निशेवणची सहज म्हजी अवस्था ती सजली तितल्यार सुमितान सांगलेली ती सली तांच्या गॅलरीर जळटाली सुमितान ताची ओळख करुणी जाल्ली म्हणून दिसता ताचो हात वाऱ्यार दल्लो हात भाशेन सुमितान म्हजी परिचय आमचे तावन सादारण 20-25 कोल पयस आसच्या ताका करून दिताना हांव अमृती हसलो ते लजीव तेंचे अध्यक्ष जाले ताचें नांव सुमिताला जी विसरले प्रमिता ताची जाप सुमिता प्रमिता हसून म्हणत आसले हांवें क्रिस्तांव ना आनी हांव कितें हिंदुवांचे प्रमितान हांवें हिंदुवान दाखल केल्लें चिंतून आनी आपल्या नांवाचो उल्लेख करून म्हणाले उपरांतल्या आयतारा मिसाक गेल्ले तो ओळख सुमिताचे मिनतेन प्रमिताची ओळख जाली म्हाका उपरांत ती प्रेमांत बदलून कांयच कस मारले ना लेकीन घरच्यांची अडखळ आसा म्हणून आमी नक्की जाणा आसलेल्यान वडिलां मुखार अपरिचितां बरी नटन करतले अशें दोन हप्ते पाशात जाता प्रमिता जुहू दर्या तडीलागच्या इस्कॉलांत शिकतालें जाल्ल्यान सांजेचो मोलादीक वेळ दर्या वेळेर कोसूंचो म्हणून हांवें चिंतले ताका प्रमिताय ओपलें त्या दिसा कामां तावन हांवें शीद जुहूची वाट धरली 5 वरार हांव थंय पावताना हातीन बूक घेवन येदोळसू म्हज्या येण्याक नदर जोपतालें प्रमिता थोडो वेळ आमचे मदें विशाल उदकाराशी मुखार पुष्कळ उलोवणें सरले. प्रेमी, तुजी सांगलेलें साळक काणी म्हाका रुसली. हुशार आसाय तूं? तूं कोंकणी पत्रां वाचताय वे? प्रमिता, ना, म्हाका सुमितान हाडून दिलें. त्या पत्रार तुजी काणी आसली. हांव नेणासली प्रेमी, कोंकणी भास इतली अभिवृद्धेक पावल्या म्हूण. म्हाका इतलो अभिमान भोगलो की येवच्या हप्त्यांत हांव न्हू हांवें पत्रां हाडोवची आलोचन केल्या. ते आनंदान फुल्लें. जरूर, तूं जाल्यार कोंकण मातेची नीज पुत्री. प्रमिता, पुरोपुरो कोंकण कुंवरा सलयांगरा. आमी संतोशान घरच्या वाटेक लागल्या. आमच्या मोगाक तिसरो म्हयनो चलतालो. घरच्यांनी आमची सळावळ पारकिल्ली तरी तांणी येदोळ कांय आमचो विचार केल्लो ना. ह्या दिशी हांव संतोष पावल्लो. त्या सांजेर जुहू तडीर बसून आसता हांवें विचारलें, आमचे आशा घरा उगडापी केल्यार जायना गे प्रमिता? म्हाका भेन दिसता बा प्रेमी, तुमचो तिके आलोचन करून फाल्यां सांगता हांवें म्हणलें. मातसो काळो गुमीर फांगतना प्रमिता म्हणाले म्हजे लागीं, प्रेमी म्हाका आज दर्यांत न्हांवची आशा जाल्या, तुजी ओप्पी आसावे. बरें प्रमिता, हांव तुजे कुशेक आड वसना. हांवें आतां तुजें संगी म्हणलेंच प्रमितान आंगा वयले वस्तूर निकलायले. न्हांवचे वस्तूर तें घरांत हांव येतानाच घालून आयिल्ले म्हूण दिसता. म्हजे मुखार रावलेल्या प्रमिताक देखले हांवें. अर्नाल्ले वस्तूर जाल्ल्यान ताच्या फुल्लेल्या विश्वांचें प्रदर्शन पयल्या पावटी म्हाका पळोवंक मेळ्ळें. हांवें आंगा वयले वस्तूर काडूंक प्रारंभ केलो. न्हांवचे पसून घालची मुठवी चड्डी आसली जाल्ल्यान हांवें न्हांवची आशा दाखयली. म्हजे वस्तूर काडून जावच्या आदींच प्रमिता उदकान चार खोल पयस पावलेली. प्रमिता उल्या पाटल्यान ये मोगा म्हणलें आयकलें म्हाका. हांवें उदकाक लागीं जालो. चेडवाक बरें धैर्य आसा चिंतलें हांवें. पूण दुसरे घडये म्हाका प्रमिताचे हात मात्र दिसले शिवाय कूट दिसली ना. कांय आपली उपयोवची छाती दाखयता आसतले. घडीभर मावून जालो हांव. तक्षण ते हाती दर्यांत लीन जाले. प्रमिता, शर्मेवन वडल्यान पिंकराट मारले हांवें आनी उदकान उडलो. जायतें सोदलें हांवें, ना. प्रमिता लोक धांवन आयलो. परत थंयच्या दोगा तेगांनी सोदना केली. ती सुमार अर्ध्या घंट्यान काली हातांनी पाटी आयले. मिस्टर, तूं नेणाय हांगा एक जैत गुंडी आसा म्हणून? ना, निजायक हांव नेणासलो. उपरांत मोगऱ्यांनी आपलें झाड उडोवन सोडलें. निरफोड म्हजें प्रमिता सस्नाक अंतरलें. म्हजें साळक म्हाका सांडून गेलें. प्रमिताक दर्यान आपलें करून घेतलें. प्रमिता, तुज्या घरच्यांक हांव कशें तोंड दाखोवं? दुळदुळे रडलो हांव. लोक फसाडलो. हांव आजून रडून आसलो. हांवें प्रमिताक मेळोवन खुशी व्हेली आनी उदका खुशीक कदमां काडता म्हणटना प्रेमी राव म्हणून दादलो एकलो धांवून आयलो. तोच तो प्रमिताचो डॅडी. कोणेंग एकल्यान तांकां खबर दिवनी जाल्ली म्हूण दिसता. प्रेमी, खंय आसा प्रमिता? ह्या सवालाक हांव जाप दिवंक सोंपलो ना. सांग प्रेमी, प्रमिता खंय आसा? उतरां बराबर म्हजे वस्तूर नासले कुडीर ताणें आपलो हात खेळयलो. येदोळस म्हज्या आंगांतली सकत उबलेले पुरी जाल्ली. आतां मारांनी हांव पुरतो नित्रांनी जावन धरणीर शेवटालो. कुडीक म्हज्या रेवेन लेप काडलो. म्हाका थंयच सोडून ताणें आपली वाट धरली. हांव दोळे उगडटना खटल्यार आसलो. म्हज्या घरच्यांनी टॅक्सीर म्हाका हाडलो म्हणून म्हाका उपरांत कळलें. कितें केलें प्रेमी तुवें? लोकां मायेच्या भुरग्याचो जीव काडली म्हूण म्हजी आवय म्हणाली. तांचे अशीर समजून पारकोन जावन गेल्ले आवगड तांकां विवरसले हांवें. ताणें ती गजाल बुजोवणे रितीन प्रमिताच्या घरच्यांक वरनेली तरी तांकां समाधान भोगलें ना. दुसऱ्या दिसा सकाळीं प्रमिताची कूड मेळलेली खोबार आयकून हांव तांगेर धांवलो. चिकार भरलेल्या लोकां मदल्यान बारीक कश्टांनी म्हाका वाट लाभली. प्रमिता, म्हाका सांडून गेली न्ही तूं? कोणायची पर्वा नासता निर्जीव कुडीर पडून रडलो हांव. थोड्या वेळान रडण्यान म्हजें पाताक धुवन गेल्ल्या बरी जावन हांव उठलो आनी प्रमिताच्या आवय बापायच्या बोक्साण्याक आशिल्लो. तांणी म्हाका बोक्षिल्लें तरी ते बोक्साणें अस्कत सैमाचें म्हूण म्हाका भोगलें. झडायेच्या काळजान हांव फाटीं पडतालो. त्याच सांजेर प्रमिताची कूडू कलिना सिमिस्त्रीन निकेपली. नंतर हांवें जुहू वाट धरली. हांव चिंतालो हरशें प्रमिता संगी बसच्या जाग्यार बसून कसलें भिरांकूळ मरण. कालच्या दिसा हांसून खेळून प्रमिताची सोबाय साखतालो हांव. आज ताच्या मोरणासो नियाळ करता कसलो व्यत्यास. सांडलेलें साळक हांवें बरयल्ल्या काणयेचो म्हाका उडास आयलो. वय कशें काणयेंतलें प्रिया मोरणा स्वाधीन जाल्या नंतर प्रवीणाची स्थिती जाल्ली गी तीच गत आज म्हाका प्राप्त जाल्ली. काल्पनीक काणी म्हज्या जिवनांत त्या उल्याक
2: त्याला लहानशा एरा एर कोणाची संधी होतो.

0: उजवाडा चोलाचे न तुटिल्ल्या वेळार काळो कसो स्वास दिताकय. जिणी काडचे सोपण सयत कश्ट म्हणटना वडा पोंदा शेज मुची मोगरे कळ्यांची वळता ह्या पोतांत.
1: ओडा पोंदा शेज मुजी.